है मेरा माता, तू मेरा बंधक तू मेरा प्राता। ऐ सतगुरु तू ही मेरी मां, तू ही मेरा प्यो, तू ही मेरी भैन ते परार।